Assalamu alaikum, Pakistan, and assalamu alaikum, everyone. This is me, Fatma Khan, and aap sun rahe hain FM 100 Pakistan. How are you all? Kya haal hai aap sabke? Kaisa guzar raha hai din? Kya kar liya hai? Kya karne wale hain? To ji hongi aapse khoob sari baatein, share karenge kuch information aur saath hi saath program mein hum bahut sare aaj mili naghmo ko shamil karenge. Aaj hum apne program mein na sirf mili naghme hi shamil karenge aur usi ke saath saath jo hai wo hum aapse ek adad sawal bhi puchhenge kyunki do teen roz se hum aapse ek adad sawal bhi puch rahe hain. To wo sawal bhi aapse pucha jayega aur bahut kuch hoga. To chalen ji karte hain program lunch time special ka baqaidgi se aghaz jo ke होता है एक अदद म्यूजिकल ट्रैक के साथ. तो भाई आज एक म्यूजिकल मेरी नगमे से हम करते हैं प्रोग्राम का बाकायदगी से आगाज.